0: Also, zunächst einmal deine Enkeltau und Harvard die Mutter eines den Unruhig.
1: Annika Haas, Foto, Channel Gate, Trust Me Man, Danke Stan, Palando ist Kilka Willi. Gaur Nirmal Kanadio Avisit von Kiri ist Kilka Sampana Saman Harin, Kiroma, Kurki, Tivo, Bench Lekait, Convergence Mata Uppavi, Pan Park, Oben Bai Valika Kanadio Avisit von Saman Harin, Uppavakasin.
0: Sake, Uplaranda Timai Pahilu Katak, Kirsi Pan Tarbar, Harvata Bidhalaya, Sankasta Tarbar Gari, संरक्षण कला की अत्यंत उपयोगी विभिन्न साइट का दिया जाने सुपथ मूल्य में उपलब्ध कराई
1: ओंकार यात्रा संपर्क 9856613 9867 2974
0: अच्छा कति सर इस्तेमाल करो यत्रो पार्टी गर्न पनि घरमै पारेको कति पार्टी चल्थ्यो क्या हो
2: दिदी पनि मङ्गलबार जस्तो भयो नि त मैले पनि 23 रुपियाँ थियो अनि यो मासु त फुटला सिटी पैसा उठ्न दिनु पर्छ